विसार जे प्रसाद तेरा प्रताप रे मन मूर तू ता कव जाव जे प्रसाद तेरे कार्य पूरे तिसे जान मन सदा हजूरे जे प्रसाद तू पावे साच रे मन मेरे तू ता स्यों राच जे प्रसाद सब की